0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। मंडी हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा मंडी हो, आस्वाद घेऊया।
1: सर्व श्रोत्यांनो, माझा सादर सप्रेम नमस्कार। माझे नाव मयुरेश बालू आहे। मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी असून आज या विशेष प्रसंगी मी गणपतीची आरती आणि तिचे महत्त्व या विषयावर माझे विचार मांडणार आहे। तर मनपूर्वक ऐका। गणेशोत्सव म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो बाप्पाचा भव्य उत्सव आणि कानांत धुमणारा आरतीचा मंगलमय सूर। आरती म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून मनापासून केलेली प्रार्थना आणि देवाप्रती असलेली आपली गाढ भक्ती आहे। गणपतीच्या आरतीला आपल्या आयुष्यात अतिशय मोठे महत्त्व आहे। आरतीच्या वेळी वाजणारे ताल, घंटा आणि सर्वांचा एकत्र येणारा सूर यामुळे संपूर्ण वातावरणात एक दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मनाला असीम शांती मिळते। समर्थ रामदास स्वामींनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपल्याला बाप्पाच्या विघ्नहर्ता रूपाची आठवण करून देते। आरतीच्या निमित्ताने कुटुंब, मित्र आणि संपूर्ण समाज एकत्र येतो, ज्यामुळे आपुलकी आणि एकतेची भावना दृढ होती। विशेषतः मॉरिशसमध्ये आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मराठी स्पीकिंग युनियन, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट या संस्थांचे योगदान खूप मोठे आहे। यांच्या एकत्र येण्यामुळेच आज आपल्या सारख्या तरुण पिढीला गणेशोत्सवाचे महत्त्व समजते आणि आपल्या संस्कृतीचा आवर निर्माण होते। आरती ही आपल्या संस्कृतीचा आणि आस्थेचा एक सुंदर दुवा आहे। आरती करताना आपण गणपती बाप्पाकडे सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य देण्याची मनापासून प्रार्थना करतो। तुम्ही सर्वांना मला ऐकून घेतल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद आणि नमस्कार। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. तेव्हा रसिक हो आनंदी मनाने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया या पुढील गाण्याने. तू बुद्धी

यांची ही रचनातला ऐकूया राहुल राणदे विभावे विभावडी आपते यांच्या गुरु रामासामध्ये.

आज शनिवार मनापासून स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. तेव्हा रसिक हो, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर आता ऐकूया मराठी भाषावर आधारित एक सुंदर गाणं. रसिक हो, मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नाही तर आपल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या आणि भावनांच्या अमूल्य ठेवा आहे. संतांच्या अभंगांपासून कवितेच्या ओळींपर्यंत आणि लावणींच्या ठेक्यापासून भावगीतांच्या सुरांपर्यंत मराठीचा गोरवा मनाला स्पर्श करून जातो. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगूया आणि तिचे जतन करूया आणि तिचा मधुर गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. आदरणीय डॉक्टर बिदन आब्बा यांची ही रचना खास तुमच्यासाठी आम्ही सादर करीत आहोत.

आदरणीय डॉक्टर विदन अब्बा यांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर रसिकहो वळू या पुढच्या गीताकडे. तेव्हा सादर करीत आहोत मितवा चित्रपटातून घेतलेले हे गाणं सावररी सावररी मना. जाणावी प्रभू अरोरा

0: 819 kHz, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: संगीत प्रेमी श्रोत्यानो, अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर चालू करीत आहोत आपला सरतरंग कार्यक्रम. या पुढील मधुर गाण्याने जरा जरा मन खुलावते आणि हे गीत आपल्या मधुर आवाजात व्यक्त केले आहेत आनंद जोशी व अभय जोधपूरकर.

0: आनंदजी जोशी अभय जोधपुरकर यांच्या मधुर आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर संगीतप्रेमी श्रोत्यांनो चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम या पुढील धमाल कोळी गाण्याने.
1: अरे बावरे नुसती मामा मामा काय करते मी तुला काय मामा दिसते काय ये बोल बोल बेगिन बोल.

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे 1:30 वाजले आहेत. रसिक हो या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हर्षवर्धन वावरे, सुनाली सुनावणे व प्रशांत नक्ती यांच्या आवाजातलं मी हृदयाची हुरपरी.

0: पुन्हा फोन करतोयस? जर तुला माहित
1: आहे की सर्व काय आधीच संपलंय.
2: सानिका माझं ऐक, मला माहिती आहे मी चुकलो यार, मला नाही संभाळता आला हा बॅलन्स या रिलेशनशिप आणि या कामामध्ये.
3: ते सर्व सहन करण्याची हिंमत नाही आता माझ्यात.
2: मी परत अशी चूक करणार नाही. मला तू एक चान्स दे, मला प्लीज समजून घे.
0: नाही यार आधी.
2: हे बघ, मला तुझ्या लाईफ मधला एक दिवस दे. हा, मी प्रूव्ह करेल की मी बदललोय. एक दिवस, फक्त एक दिवस. सानिका प्लीज.
0: ठीक आहे, आपण भेटूयात उद्या.

सर तिरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे रसिक हो हेमंत कुमार श्यामा चित्तार यांच्या आवाजातलं हे पुढील कोळी गीत.

आणि श्रोत्यांनो, पाहता पाहता सरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या मधुर गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम इथेच संपत आहे. उद्या याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा. या सद्भावनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन युअर AM2. रसिकमणी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज विजय भाटे आणि सोनाली सोनवणी यांच्या समुद्र आवाजात आम्ही करणार आहोत. ऐकूया दीन संजलई.

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची मावली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलंय.

रसिक मंडळी, संगीताच्या माध्यमातून सुख पसरूया सगळ्यांच्या घरोघरी, सगळ्यांच्या कानी आस्वाद घेऊया. सध्या श्रेया घोषाल यांच्या समुद्र आवाजात ऐकूया वेद मूवी मधलं गाणं आहे सुख कळेली.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा EM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या कुळी गीत वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी, ऐकूया या कुळ्यावाडीची शान.

मंडिगू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. वेद मूवी मधलं गाणं आहे. विशाल दद्ला आणि अजय गोगाबले यांच्या समुद्र आवाजात वेद लावलंय आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.